0: प्रायः षष्टि विधायकाः सन्ति. अस्य कथनस्य कारणेन राज्य विधानसभायां सत्ता संतुलन परिवर्तनस्य संभावनां प्रति चर्चाः तीव्राः जाताः. तस्य समूहेन विधानसभायाः अध्यक्षाय रतीन्द्र बोस महोदयाय पत्रं प्रेषितं यत् स्वदलस्य वास्तविक तृणमूल कांग्रेस इति नाम्ना मान्यतां दातुम् आग्रहः कृतः. अस्मिन् अन्तरे पूर्व मुख्यमंत्री ममता बनर्जी कोलकाता नगरे आयोजितायां जनसभायां भारतीय जनता पार्टी इत्यस्य उपरि दलविभाजनस्य षड्यंत्र रचनायाः आरोपं कृतवती. एतेषां राजनैतिक घटनाक्रमाणां प्रति संपूर्ण राज्यस्य दृष्टिः केन्द्रीभूता वर्तते. दिल्ली नगरस्य मालवीय नगरे विश्रांति निलये भीषणाग्नि कण्डः एकविंशति जनाः मृताः. राष्ट्रीय राजधान्यां दिल्ल्यां मालवीय नगर क्षेत्रस्य एकस्मिन् विश्रांति निलये भीषणाग्नि कण्डे एकविंशति जनाः मृत्युम् उपगताः, अनेके च आहताः अभवन्. दक्षिण दिल्ली आरक्षी विभागस्य उपायुक्तः अनंत मित्तलः अवदत् यत् अग्निशमन विभागस्य अष्टभिः वाहनैः सह अग्निः नियन्त्रितः. आरक्षिणाम् अग्निशमनस्य तथा अन्येषाम् आपत्कालिक सेवानां संयुक्त प्रयत्नैः 40 अधिकाः जनाः सुरक्षित रूपेण उद्धृताः, चिकित्सोपचारार्थं च चिकित्सालयेषु प्रेषिताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, गृहमंत्री अमित शाह तथा दिल्ली राज्यस्य मुख्यमंत्री रेखा गुप्ता अस्मिन् दुखदे घटनाक्रमे शोकं प्रकटितवन्तः. वार्षिक सौर क्षमता वृद्धौ भारतम् अमेरिकाम् अतिक्रमितवत्. भारतं 25-2000 वर्षे विश्वस्य द्वितीयं बृहत्तमं सौरविकास विपणकम् अभवत्. भारते स्थापित सौरक्षमतायाः उल्लेखनीयं 55 GW परिमितं अतिक्रमितम् अस्ति, येन देशस्य 50% जीवाश्महीन इन्धनक्षमतायाः लक्ष्यं साधयितुं नियतसमयात् पूर्वमेव तस्य राष्ट्रिय निर्धारितं योगदानं पूरयितुं च सहायं भवति. केन्द्रीय नवीन नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रहलाद जोशी वर्यः अद्य उक्तवान् यत् देशस्य सौर विकास गाथा वैश्विक मानदंडानि स्थापयति. अरावली पर्वत श्रेण्याः सीमांकन समीक्षार्था सर्वोच्च न्यायालयेन विशेषज्ञ समितिः निर्मिता. सर्वोच्च न्यायालयेन अरावली पर्वत श्रेण्याः परिभाषा सीमांकन संबद्ध विषयाणां स्वतंत्र समीक्षार्थं उच्चाधिकार युक्तायाः विशेषज्ञ समितेः गठनस्य निर्देशः प्रदत्तः. अस्याः समितेः अध्यक्षतां भारतीय वानिकी अनुसंधान शिक्षा परिषदः महानिदेशिका कंचन देवी वहिष्यति. न्यायालयेन समितये चालितवर्षस्य अगस्त मासस्य 31 दिनांक पर्यन्तं स्वप्रतिवेदनं समर्पयितुम् आदेशः प्रदत्तः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अद्य केंद्रीय मंत्रिणः चिराग पासवानस्य लेखं सामाजिक अंतर्जाल माध्यमेन प्रदर्शितवान्. तेन उक्तं यत् लद्दाख प्रदेशे प्राप्तं अद्वितीयं वेरीफलं नवीनावसराणां विकासस्य प्रतीकः अस्ति. लेखे लद्दाखस्य उद्यमशीलतया तथा मूल्यवर्धनद्वारा विकासस्य नूतनद्वाराणि उद्घाटितानि इति प्रकाशितम् इति वार्ताः.
1: ಸಮಯ 6:30 ಈಗ ರಸವಾರ್ತೆ.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ರಸವಾರ್ತೆ ಬರೆದವರು ವಿಜಯಪುರದ ಕಟ್ಟೆ ಗುರುರಾಜ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಲಿಂಗಾನಂದ. ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಸಯ್ಯಾಜಿ ಶಿಂದೆ ಈ ಹೆಸರು ಕೇಳ್ತಿದ್ದಂತೆ ಖಳನಟನ ಚಿತ್ರ ಒಂದು ಕಣ್ಣಮುಂದೆ ಎದ್ದು ಬರುತ್ತೆ. ಆ ಆರ್ಭಟ ಘರ್ಜನೆಯಿಂದಲೇ ಸಯ್ಯಾಜಿ ಶಿಂದೆ ಸಿನಿಮಾ ರಂಗದಲ್ಲಿ ಸೈ ಅನಿಸಿಕೊಂಡಿರೋದು. ಆದರೆ ಶಿಂದೆಗೆ ಇನ್ನೊಂದು ಮುಖ ಇದೆ, ಅದನ್ನು ಯಾರೂ ನೋಡಿಲ್ಲ. ಸಯ್ಯಾಜಿ ಶಿಂದೆ ಪರದೆ ಮೇಲೆ ಕ್ರೂರವಾಗಿ ಕಾಣಿಸ್ಕೊಂಡ್ರೂ ಮನಸ್ಸು ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ನಾಗಮಂಗಲ ಬೆಣ್ಣೆನೆ. ಯಾರಾದರೂ ಮರ ಕಡಿದ್ರೆ ಸಾಕು ಸಯ್ಯಾಜಿ ಮಮ್ಮಲ ಮರುಗ್ತಾರೆ. ಇವರು ಮಾಡಿರೋ ಹಸಿರು ಅಭಿಯಾನದಿಂದ 6.5 lakh ಗಿಡಗಳು ಇಂದು ಮರಗಳಾಗಿವೆ, ನೆರಳು ಕೊಡ್ತಿವೆ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೆಟ್ಟಿದ್ದು ಅವರ ತಾಯಿಯ ನೆನಪಿಗಾಗಿ. ಅಮ್ಮ ಹಾಸಿಗೆ ಹಿಡಿದಾಗ ಶಿಂದೆ ಕಳವಳಗೊಂಡ್ರು. ಅಮ್ಮನಿಲ್ಲದ ಜಗತ್ತನ್ನು ಊಹಿಸಿ ದಿಗಿದಿಗಿಲುಗೊಂಡ್ರು. ಅಮ್ಮ ಕೈಬಿಟ್ಟು ಹೋಗೋದು ನಿಕ್ಕಿಯಾದಾಗ ಆಕೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟೂರು ಸತಾರಾದ ಮಸ್ವೇಹಳ್ಳಿಲಿ 2000 ಗಿಡಗಳನ್ನು ಅವರು ನೆಟ್ಟರು. ನಂತರ ದಿವಾಡಿಯಲ್ಲಿ ಪವಿತ್ರವನ ನಿರ್ಮಿಸಿದ್ರು. ಪಾಲ್ವಾನ್ನಲ್ಲಿ ಉದ್ಯಾನವನ, ಪೂನಾ ಶಿರೂರು ಹೈವೇಗಳಲ್ಲಿ ನೆಟ್ಟ ಗಿಡಗಳು ಮರಗಳಾದವು. ಬರಪೀಡಿತ ಪ್ರದೇಶಗಳಾದ ವೆಲೆ, ಅಹಲ್ಯನಗರ, ವಿದರ್ಭಗಳು